मुझ मयाम बाब कर गए हम दूसरी से मर गत मयाम बाब कर गए मुझ कंटोम फाल अगल विजय ಮಾರ್ಮಾ ಮಗರ್ಮಾ ಎಲ್ಲಿ ಬರ್ಮಾ ಜೋ ಯಾ ಜರ ತುಂಬ ಅಭಿ ಅಮ್ಮದು ಮರಿಯಾನ್ ಅದ್ನ